अखिल जगता अंतरात्मावतीर्णो धर्मं रक्षन् दिशतु कुशलं स्वामिनारायणो मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्